दासाई जरा लुब्जन तंदर असल कने जंगलो जिक सनाजाज ngaji akash vani leni jin jik tan pito chi sot arkana pe cha du kasata film lyric sanazat inaz gulla silsila film lu lata mangeshkar dang kishore kumar gunne sanazat lur somkan javed akter dang luyans dikkan shiv hari